आप पार्श परम त्याने साच साचे पावे आनंद हर आनदन हर खसाचा दुख गल विख पर हरे सच नाम पाया गुर देखाया मैल नाही सच मने संगत मीत मिला।